नमस्कार, श्रुते हो सुप्रभात। बहुजन हिताय, बहुजन सुखाय। FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 2 ज्येष्ठ शके 1948, अर्थात दिनांक 23 मे 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमामध्ये आचरण याविषयी प्राध्यापक भगवंत देशमुख यांचे विचार ऐकूयात.
1: माणसाचं बोलणं आणि वागणं यात संगती असावी अशी आपली अपेक्षा असते. बोलण्यात आणि आचरणात विसंगती आढळली की आपल्याला ते खटकते आणि असे खटके आपल्याला प्रत्येकी जाणवत असतात. माणुसकी, नैतिकता, गरिबाविषयींची सहानुभूती, पीडिताविषयीची कणव अशा उदात्त तत्वांचा उदोउदो करणारी माणसंच अनेकदा या तत्वांच्या विपरीत आचरण करण्यात कशी गुंतलेली असतात याची उदाहरणं प्रतिदिन वृत्तपत्रातून आपल्याला कळत असतात. व्यवहार आहे हा, हे असं चालायचंच असं म्हणून आपण त्याकडे डोळेझाक करीत असतो, कारण त्याशिवाय अनेकदा गत्यंतर नसतं. इतकंच नव्हे तर आपण स्वतःही कदाचित अशा विसंगतीत गुरफटत असू. हे घडतं कारण बोलणं सोपं असतं पण त्याप्रमाणे आचरण करणं अवघड असतं. मग बोलण्यात उदात्त तत्वांचा उद्घोष केल्याने साधतं तरी काय? तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, बोलाचीच कढी बोलाचाची भात जेवून या तृप्त कोण झाला. बोलणं वाऱ्यावर विरून जातं व आचरणाचं खोटेपण तसंच उरतं. राम गणेश गडकऱ्यांनी बहुधा आंतरिक निराशेने काढलेल्या उपरोधपूर्ण अशा विनोदी उद्गारांची अशा वेळी आठवण येते. ते म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे तुकाराम महाराज सांगतात. पण ही गोष्ट केवळ एखाद्या दारुड्यालाच शक्य होय, कारण तो दारूच्या नशात चालत असताना अडखळतच बोलतो व अडखळतच चालतो. बोलणं आणि आचरण यातील विसंगतीचा हा प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्वकालीन व सार्वत्रिक असल्याचं जाणवतं. माणसाचा स्वार्थ, सुखोपभोगाची लालसा, प्रतिष्ठेचा अनाठायी वापर यातून हे घडत असतं. नैतिकतेचा टेंभा मिरवणारे साधू, मठाधिपती अनैतिक दुराचरणात गुंतलेले आढळणे हे आता नवलाचं राहिलेलं नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्रवेश करतानाच वाममार्गाचा अवलंब करणारेही

0: ही नसतात. मराठीचा गौरव करणारे ज्ञानेश्वरी आणि इतर संतांचं साहित्य डोक्यावर घेणारे, मराठीकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून शासकीय धोरणावर टीका करणारेच आपल्या मुलांना शिशुवर्गापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळात प्रवेश देताना मागं पुढं पाहत नाहीत. एक ना अनेक, सर्व क्षेत्रात बोलणं एक आणि करणी वेगळी असा प्रकार आढळून येतो. असं असलं तरी माणसाच्या आचरणाचे महत्त्व त्यामुळे कमी होते असे नाही. अजूनही ज्यांचे आचरण निष्कलंक आहे, स्वीकारलेल्या नैतिक तत्वाशी, मनावर झालेल्या संस्काराशी सुसंगत आहे, अशी माणसं दुर्मिळ नाहीत. विशेष म्हणजे अशा व्यक्ती अनेकदा सामान्य जीवन जगणाऱ्या असतात, पण त्यांचं आचरण असामान्य म्हणावं लागतं. माणसाचं मूल्य त्याच्या आचरणावरूनच ठरत असतं. चांगल्या आचरणाचा देखावा उभा करण्यातही काही जण यशस्वी झालेले असतात, पण ते खऱ्या अर्थाने चांगल्या आचरणाचं स्वरूप म्हणता येणार नाही. आपल्या स्वार्थी दुराचरणावर पांघरून घालण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. उपासनेचा, देवदेवतांच्या पूजा अर्चांचा देखील अशा रीतीने उपयोग केला जातो. ज्ञानेश्वरांनी अशा देखाव्याचं भजन पूजन करणाऱ्याला म्हटलं आहे, ऐसा अखंड भजन करी उगानर आहे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी ऐहेव जैशी. एखाद्या गाव भवानीसारखी त्याची ही अवस्था असते. माणसाचे आचरण चांगले असावे हे जसे खरे, तसेच ते चांगल्या हेतूने घडावे हेही ध्यानात घेणे आवश्यक वाटते.
1: आत्ताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक भगवंत देशमुख यांचे आचरण याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात करूया जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांच्या भक्तिगीताने. संगीताची साज चढवली आहे प्रभाकर जोग यांनी.

संत तुकाराम महाराज विरचित संजय हंडे यांनी संगीत दिलेली रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील भक्ती रचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया बाळ बर्वे यांनी

देवकी पंडित यांनी अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं देवकी पंडित यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांचं भक्तिगीत आपण ऐकत आहात।

संजीवनी भिलांडे यांच्या स्वरातलं श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. डॉक्टर लक्ष्मण भावे यांच्या या भक्तिरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:36 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण भाग पहिला याविषयी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष. 7:00 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 सुरेली सफर सुरू होईल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. 8:40 मैफिल सजेल ती गझल गीतांची. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल. 11:00 आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 38 आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरावन जाधव आणि सहकार्यांनी सादर केलेला

गीत प्रकार शिलकार आपण ऐकू शकाल. 11:45 मैफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. दुपारी 12 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1 रात्री 11 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद गुडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण या विषयीचा कृषी सल्ला. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानंतर खाद्यशेवन घटून कोंबड्यामध्ये उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरणे आणि त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यामध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ, उत्पादन तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घामग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकत नाहीत. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणे अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमान यापेक्षा दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेले की शारीरिक तापमान कमी करण्याकरता तोंडावाटे श्वासोश्वास घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांचा धापा टाकत असताना शारीरिक उष्णता तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण होते. थापा टाकण्याची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचे नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सोयीस्कर असते. 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांना त्रासदायक नसते, परंतु त्यांचे खाद्य सेवन घटते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस गेल्यास खाद्य सेवन घटून उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. व्यवस्थापनात योग्य ते बदल न केल्यास आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. उष्माघाताची लक्षणे: उष्णतेच्या तणावामुळे धापा टाकण्याचे प्रमाण वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अंतर्गत अवयवामधून रक्त त्वचेकडे सरकते, ज्यामुळे स्नायूंचा रंग अस्पष्ट होतो. मंदपणा व सुस्ती येते आणि एका ठिकाणी पडून राहतात. पाणी पिण्याचे प्रमाण 3 ते 4 पट वाढते व खाद्य सेवनाचे प्रमाण वेगाने घटते. पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी किंवा कमी पितात, त्यामुळे उष्माघाताचा त्रास अधिक जाणवतो. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात व चक्कर येऊन खाली

0: कोसळतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यू दरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल. कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियाचे प्रमाण वाढते. अति उष्ण तापमानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते. कोंबड्यांचे खाद्याचे मांस अंड्यात रूपांतर करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे परिणामी उत्पादन कमी मिळते. याबरोबरच उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं, कधी व्हॉट्सअप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललोय. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरतीये, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदान प्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात, त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो, आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं, आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत, आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजात

0: त्यातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंजची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतह परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूयात या जाहिराती.
1: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंदाराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-87-89.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: मुळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
5: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रेत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं 10 ते 2 या वेळेत गुडघेदुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नावनोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयांहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94-221-72-832.
6: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
7: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
6: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
7: मोबाईल 98-90-29-87-26.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंग ला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
2: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
1: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 99 75 82 93 93.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास, मेंदूवरील सर्व

0: सरकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
0: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
2: आपण ऐकताय दिनविशेष हा कार्यक्रम। आता ऐकूया सुविचार। शिक्षण म्हणजे मनुष्य काय शिकतो ते नव्हे, तर तो कोण होतो ते म्हणजे शिक्षण। 23 मेचे दिनविशेष याप्रमाणे। केशवराव भोळे यांचा 23 मे 1896 रोजी जन्म झाला, आज त्यांचा जन्मदिन। ग्रँड मास्टर कार्पो अनातोलो यांचा 23 मे 1951 रोजी जन्म झाला, आज त्यांचा जन्मदिन। माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला श्रीमती बछेंद्री पाल, 23 मे 1984। आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात सोहेल सेन यांच्या सुरात, त्यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं देशभक्ती गीत.

0: आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.
1: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
2: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
1: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
2: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
1: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
2: संपर्क 79 72 81 49 आणि 93 56 91 52 76.

0: का टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999 1827।
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354 985.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथं दोन डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल. येत्या 30 जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम. राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहाय्यकांची नियुक्ती. जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि मराठवाड्यात धाराशिव तसंच लातूर जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक केली. पुण्यात भौतिकशास्त्र विषयाची प्राध्यापक असलेल्या या महिलेला राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं तज्ज्ञ म्हणून परीक्षा मंडळावर नियुक्त केलं होतं. मात्र तिनं नीटपूर्वी भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न यापूर्वी अटक केलेल्या मनीषा मांढरे या महिलेला दिल्याचं निष्पन्न झालं आहे. सीबीआयनं आतापर्यंत नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह दिल्ली, गुरुग्राम आणि जयपूर इथून आतापर्यंत 11 जणांना अटक केली असून अनेक ठिकाणी शोध मोहीमही राबवली जात आहे. दरम्यान सीबीआयनं लातूर इथल्या 2 डॉक्टरांची कसून चौकशी केली. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी अशी त्यांची नावं असून या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या पाल्यांसाठी या प्रकरणातला मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पीव्ही कुलकर्णीकडून प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा संशय आहे. नाशिक इथल्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 1500 पानांचं पहिलं दोषारोपपत्र काल नाशिकच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार या तिघांसह छत्रपती संभाजीनगर इथला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पटेल यानं निदा खानला आपल्या घरी आश्रय दिला होता. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी 18 जूनला निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीची रणनीती, संघटन बांधणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात टेक वीक 2026ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील एआय नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल असंही फडणवीस म्हणाले. टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटर इथं होणार आहे. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल

डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये असं आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात एसआयआर मोहिमेला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी राज्यभरात एकूण 1,13,000 सहायकांची नियुक्ती केल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। दरम्यान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रम मालिकेचा हा 134वा भाग आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।

जनगणना 2027 अंतर्गत घरगणना मोहिमेत जालना जिल्ह्यानं राज्यात अव्वल क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या कामात जिल्ह्यानं 94.59% प्रगती नोंदवली आहे. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या नियमबाह्य बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासन नियमांनुसार 31 डिसेंबर 2020 पूर्वीचीच विना परवाना बांधकामं नियमित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योजकांनी आपली बांधकामं दिलेल्या मुदतीत नियमित करून घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी ही माहिती दिली. कृषी निविष्ठांसंदर्भात गैरप्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे. विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून 94 21 23 32 70 या क्रमांकावर शेतकरी आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. शेतीकामासाठी पेट्रोल आणि डिझेलची अडचण निर्माण होऊ नये यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंपधारकांना अधिकृत बॅरल अथवा कॅनमधून इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचं आरसी बुक तसंच अॅग्रीस्टॅक आयडी तपासून नोंद करणं बंधनकारक आहे. शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक आयडी नसल्यास आधार कार्ड मोबाईल क्रमांक आणि नाव स्वाक्षरीची नोंद घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात काल नॅशनल सीड कॉर्पोरेशन सोयाबीन बियाणं शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिलं. भारतीय किसान संघ धाराशिवचे अध्यक्ष नितीन घुले वाशी यांच्या हस्ते या वाटपाचा काल शुभारंभ करण्यात आला. सुमारे 25 शेतकऱ्यांना यावेळी बियाणं वाटप करण्यात आलं. सुशिक्षित बेरोजगारांना खासगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूनं परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं काल जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि केके महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास 157 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 20 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. नांदेड शहरातील नालेसफाईचं काम कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले आहेत. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पुरामुळे 2773 घरं बाधित होतात. या सर्व घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सैन्य भरतीसाठी येत्या 1 ते 12 जून दरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. विविध 22 संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन

पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरात 206 शहरांमध्ये 403 परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या छावणी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांदरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होणार आहे. हवामान. राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44°, छत्रपती संभाजीनगर 41.8 तर धाराशिव इथं 40.6 तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, धोरकीन, पिंपळवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. लातूर इथं 2 डॉक्टरांची सीबीआयकडून कसून चौकशी. नाशिक इथल्या टीसीएस प्रकरणी 1500 पानांचं दोषारोप पत्र दाखल. आणि येत्या 30 जूनपासून राज्यात एसआयआर मोहीम, राजकीय पक्षांकडून 1 लाखावर सहायकांची नियुक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.

एफ एम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची तुमाव.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252.
3: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा.

0: आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. सर आणि आता एक सध्या नवीन एआय तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे एआय तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर त्या आर्टिफिशियल

0: डेटा वरती लावले जातात. एक काही ब्रॉड डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या एआयच्या ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्युज डेटा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहेत. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा एआय ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे एआय आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पीडीएफ फाईल आहे, पीडीएफ फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही एआय वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो त्याला. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात एआयचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते एआय जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगवेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आले, इकडे तिकडे आले, तुम्ही एआय वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देत. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
1: अच्छा, पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो. तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
0: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
1: हा,
0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तत्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तत्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
1: अच्छा,
0: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगवेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात.
1: अच्छा,
0: आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतं. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतं.
1: बरोबर,
0: तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं
1: जाईल.
0: याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच डीप फेक बनवलं जातं.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला
1: पाहिजे.
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर मग तुमचा

0: सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
1: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
0: अच्छा.
1: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये.
0: अच्छा.
1: आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते.
0: अच्छा.
1: त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर दुसरं आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं. जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात. आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारची ट्रेनिंग चालू केली जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्वेल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
0: अच्छा. सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
1: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची आहे. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
0: अच्छा.
1: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात.
0: अच्छा.
1: आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
0: अच्छा.
1: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 193 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉन्च करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो

0: नाही मग पोलिटिशियनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा,
0: लोक काय करतात, पोलिटिशियनला जातात, त्याच्यात त्यांचे पाच सहा तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात, मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट विल अकाउंट असतात, म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन शिला, किंवा काही लोभापोटी अव्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
1: अच्छा,
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात, मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो, आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं, आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतील.
2: आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा आणि त्यासाठी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलंय एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ. सकाळची 7:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, अश्रू हे मानवी भावनांचे प्रतिबिंब असतात. ते केवळ दुःखाचे प्रतीक नसून आनंद, वेदना, भाव, प्रेम यांसारख्या भावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहेत. असे हे आस्व सुख दुःखात आपल्यासोबत नेहमीच असतात. हृदयाची आग किंवा डोळ्यांतील साठलेले आभाळ किंवा आठवणींचे वारुळ अशा अनेक उपमांनी आस्व ही काव्यसाहित्यात अमर झाली आहेत. त्या आस्वांबद्दल गीतकार सुरेश भटांना आणखीन काय वाटते ते ऐकूयात या भावगीतामध्ये. बेला शेंडे यांच्या स्वराला संगीत दिलंय डॉक्टर संजीव शेंडे यांनी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
3: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रयत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं सकाळी 10 ते 2 या वेळेत गुडघेदुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील

0: तज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रयत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं सकाळी 10 ते 2 यावेळेत गुडघे दुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नाव नोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयांहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94221-72832.
1: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
2: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
1: संपर्क ओंकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड.
2: मोबाईल 98909-29-87-26.
3: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
4: होय, इयत्ता 12 पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
3: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल SBI बँकेजवळ मालेगाव रोड तरोडा खुर्द नांदेड. संपर्क 99-75-82-93-93.
5: केवळ वसतिगृह नव्हे शिक्षण व संस्काराचे माहेर घर
6: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
5: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
6: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
5: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता मर्यादित प्रवेश.
6: संपर्क 79-72-81-49 आणि 93-56-91-52-76.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
3: मुळव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
3: मोबाईल 94 23 87 89.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.

मिलिंद इंगळे यांच्या स्वरातलं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार देवा चाफे या भावरचनेबरोबरच आम्ही आजचा भावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात.

FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया मानस यांच्या सुरातील, त्यांनीच संगीत दिलेल्या डॉक्टर आशिष पानट यांच्या भावगीताने.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: केवळ वसतिगृह नव्हे, शिक्षण व संस्काराचे माहेर घर
2: संस्कृती संवर्धन मंडळ श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शारदानगर सगरोळी.
1: माझी शाळा सुंदर शाळा अभियानात राज्यस्तरीय A+ दर्जा प्राप्त.
2: शाळेचा अभिनव उपक्रम म्हणजे एक विद्यार्थी एक छंद एक कौशल्य या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणारी एकमेव शाळा.
1: प्रवेश परीक्षा दिनांक 1 जून 2026 सकाळी 11 वाजता, मर्यादित प्रवेश.
2: संपर्क 79 72 76 81 49 आणि 93 56 91 52 76.
3: मुळव्याध, मुतखडास, त्यांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने 100% उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ, सिडको नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89.
5: शासन मान्यता प्राप्त GNM नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी.
6: होय, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांना थेट प्रवेश, तर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना स्वाधार आणि शिष्यवृत्ती लागू.
5: आजच भेट द्या तुकाई GNM नर्सिंग स्कूल, SBI बँकेजवळ, मालेगाव रोड, तरोडा खुर्द, नांदेड. संपर्क 99 75 82 73 93.
7: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल.
8: इयत्ता 1 ते 10वी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींची हॉस्टेल. इयत्ता 1 ते 12वी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
7: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
8: मोबाईल 98 90 29 87 26.
9: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
10: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास

0: मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
0: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इजी।
4: फसला,
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

अदनान सामी यांनी संगीत दिलेलं त्यांच्याच स्वरातलं समीर यांचं अल्बम गीत आत्ताच आपण ऐकलं. या रचनेबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे केंद्रावरून सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली, अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरु आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये

काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात FM बँड 101.1 MHz. सकाळची 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आपली जीवाभावाची माणसं, जीवलग माणसं जेव्हा आपल्याला नेहमीसाठी सोडून अनंताच्या प्रवासाला जातात, तेव्हा त्यांची निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी असते. या दुःखातून बाहेर पडणे सोपे नसते, पण त्या आठवणींचा स्वीकार करून स्वतःला सावरणे गरजेचे असते, कारण त्यांनी दिलेलं प्रेम, आपलेपणा आणि आशीर्वाद आपल्या हृदयात, मनात, खोलवर नातं जपत असतात नेहमीसाठी. चला तर मग ऐकूया आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देणारी आनंद बक्षी यांची जगजीत सिंग यांच्या स्वरातील उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेली गझल.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल तट रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रेत रुग्णालय सोमेश कॉलनी नांदेड इथं सकाळी 10 ते 2 या वेळेत गुडघेदुखीच्या वयस्कर रुग्णांना तपासून सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची खात्री वाटल्यास त्यांच्या पुढील भेटीत अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतील. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे कार्यकारी मंडळ रयत रुग्णालय नांदेड यांनी कळवलं आहे. गरजू रुग्णांनी 100 रुपये तपासणी फीस भरून नाव नोंदणी करावी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयाहून कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. संपर्क 94221-72800.

0: 32
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182 7

चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

निखिल विनय यांनी संगीत दिलेलं जगजीत सिंग यांच्या स्वरातलं फैयाज अनवर यांचं गझल गीत आत्ताच आपण ऐकलं. या रचनेबरोबरच आम्ही आजचा गझल गीतांचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सुनहरे दौर के सदाबहार गानों की महफिल। सोमवार से शनिवार दिन

ढाई बजे सिर्फ विविध भारती पर। सदाबहार नगमे।

खुशी मेरी धड़कनों

0: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश.
1: श्रोत्यांशी संवाद साधत आहेत आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे.

0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं आहे शेख शब्बीर उस्मान नगरकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: तंत्रनिर्देशन बाबूराव डोली यांचं.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राहुल अत्राम. कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने.
1: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
2: माझं नाव कृष्णा पवार मॅडम.
1: पवारजी, काय करता आपण?
2: काय नाही मॅडम, यावर्षी 10वी झाली आमची.
1: बरं, किती पडले तुम्हाला मार्क?
2: 76 मॅडम.
1: अरे छान पडलेत. मग पुढे कोणत्या क्षेत्रात जाणार आहात?
2: 11वीला मॅडम सायन्स घेणार.
1: भविष्यात तुमचं म्हणजे काय होण्याची इच्छा आहे?
2: मॅडम मला टीचर बनायचं आहे, संगीत टीचर बनायचं.
1: तर मग संगीत शिकता का तुम्ही?
2: हो मॅडम, संगीत शिकता.
1: मग संगीताच्या काही परीक्षा दिल्यात का?
2: हो मॅडम, 3 परीक्षा दिल्या.
1: मग एखादं छान असं गाणं म्हणून दाखवा ना.
2: देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी.
1: खूप छान पवारजी, आपण छान गीत या ठिकाणी म्हणलंय. आज कार्यक्रमात आपण फोन केला तर कोणते गीत ऐकणार आहात?
2: तर देवाची द्वारी उभा क्षण भरी.
1: किशनजी, आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे सुंदर असं भक्तिगीत.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हॅलो नमस्कार.
2: स्वयंदीप कांबळे बोलतोय.
1: स्वयंदीप कुठून बोलताय आपण?
2: मी नांदेड हायकोरून बोलतोय.
1: काय करता बरं स्वयंदीप?
2: मी आता 11वीतून 12वीत गेलेलो आहे सायन्स मध्ये.
1: बरं, आता ह्या 12वीच्या वर्षी तुम्ही ट्युशन वगैरे कोणते कोणते लावलेले आहेत का?
2: नाही, आता सुट्ट्या चालू आहेत. 11वी झाली कम्प्लीट आमची, सुट्ट्यामध्ये प्रत्येक चालू आहे.
1: जेव्हा आपण सायन्स घेतो फॅकल्टी, तर तेव्हा आपल्याला बरेचसे क्षेत्र उघडे असतात की आपण जिथे जाऊ शकतो, आपल्या ज्या काही जे काही अम्बिशन्स आहेत किंवा ज्या काही आपल्या महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण ते करू शकतो. तुमचे महत्वाकांक्षा काय आहे की तुम्हाला काय करावं वाटतं आयुष्यामध्ये?
2: आता पुढे जाऊन हे करायचे, नेट परीक्षा असते पास झाल्यानंतर डॉक्टर एमबीबीएसचं स्वप्न आहे.
1: तुम्हाला एमबीबीएस करायचं आहे आणि डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची, रुग्णांची सेवा करायची आहे. मग आता तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे?
2: आता तर अभ्यास मी फेस ट्रेन करत आहे. फेस ट्रेन चालू आहे म्हणजे जे लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं रिव्हिजन चालू आहे अँड नंतर लेक्चर चालू आहेत युट्यूबवरून. असं अभ्यासचं प्रिपरेशन करत आहे मी आता सुट्ट्यामध्ये.
1: स्वयंदीप घरी कोण कोण असतं मग?
2: घरी वडील, मम्मी पप्पा, भाऊ.
1: आता घरी मम्मी पप्पा आहेत आणि वडीलही व्यवस्थित आपला व्यवसाय सांभाळत आहेत, तर पुढे चालून तुम्हाला कुटुंबाची आणि समाजाचीही सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचं आहे, यासाठी आमच्याकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण कोणतं गीत ऐकणार आहात?
2: तर फर्स्ट ऑफ ऑल मला जुही नौटियाल हा सिंगर खूप आवडतो, त्याची मी खूप गाणे ऐकतो.
1: बर,
2: त्यामुळे मला सलमान खानचे मूवी आहे बजरंगी भाईजान.

0: त्यामध्ये गाणं आहे कुछ तो बता जिंदगी अपना पता जिंदगी, तर ते गाणं ऐकायचं आहे.
1: ठीक आहे स्वयंदीप, आपल्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. ऐकूयात आपल्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी बजरंगी भाईजान या चित्रपटातलं हे गीत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो.
4: हॅलो, आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश.
3: हा, तुकाराम आवच्या रेड शिवून बोलालो, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली.
4: तुकारामजी, काय करता आपण?
3: काय नाही, मजुरी करतो सर.
4: मजुरी, कोणत्या प्रकारची मजुरी करता?
3: हा, शेती, शेता, शेतीमध्ये.
4: आज तुम्ही कार्यक्रमात फोन केलात, कोणते गीत ऐकणार आहात?
3: पिंपळाच्या पानावर पाहिली मुक्त गोत कोरली मुक्त, काय आहे गाणं ते?
4: तुकारामजी, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं हे सुंदर असं गीत.

0: हॅलो,
1: मी मारुती परशुराम कदम बोलतो मॅडम. पुन्हा
0: काय करता आपण?
1: शेती करतो मॅडम.
0: शेती तुमची स्वतःची आहे?
1: हा, स्वतःची शेती आहे मॅडम. स्वतः शेती करीत करीत बाहेरचं पण काम करतो. काय वाटतं आपल्या कंपनीने काय? आता पाऊस पडलं की काही काम नसतं शेतामध्ये, मग जातं कामाला टावरचे.
0: बरोबर आहे. आणि मग शेती आता करताय तर सध्या ऊन खूप जास्त पडलंय.
1: ऊन भरपूर जास्त आहे आता शेतामध्ये. काय ऊस आहे, आता हळद पण टाकायची थोडी, त्याच्यामुळं मशागती करून ठेवली हळदीसाठी. आता पाऊस, हळद हे टाकायची, खत फित उसाला टाकायची आणि कामाला जायचं.
0: बर बर, ठीक आहे. तुमच्या परिवारात कोण कोण असतं?
1: मालकीने एक मुलगी आहे 10वीला, एक मुलगा आहे, दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
0: बर बर, ठीक आहे. आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गीत ऐकणार आहात?
1: क्रोध पिक्चर, सुनील शेट्टीचं.
0: त्यातलं कोणतं गीत?
1: त्या पिक्चर मधलं गाणं ऐकायचं आम्हाला.
0: ठीक आहे कदमजी, आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्या आवडीचं क्रोध या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो,
1: हेलो नमस्कार। कार्यक्रम फोन फरमाइश, कौन बोलता है अपन?
0: मी बोलतो कुष्णूर नायगाव तालुका।
1: बर कृष्णुरुण कोण बोलताय आमच्याशी?
0: आपला गाणं ऐकायचं होतं सर,
1: मला तुमचं नाव ऐकायचं होतं की
0: सांगतो की
1: सांगा की।
0: मारुती दिगंबर जाधव कुष्णूर वाट्यान देतो सर।
1: शेती आहे तुमच्याकडे आणि ती शेती वाट्याने
0: दो
1: देतात?
0: दोन एकर जमीन आहे, मी घरी बसून राहतो सर, ऐकतो गाणे।
1: बर बर
0: केंद्र
1: बर
0: आहे, नांदेड केंद्र आहे आपल्याकडे, आपल्याला आमचे नातू राहतात जवळ।
1: बर आता जे बोलत आहेत ते नातू आहेत आपल्या बाजूला?
0: हो, दोन मुलं आहेत तर मुलं बाहेर आहेत,
1: बर बर
0: नातू आहे जवळ।
1: बर बर मारुती,
0: हा,
1: मग आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे आपल्याला?
0: धरला पंढरीचा सर।
1: फोन केलात त्याबद्दल धन्यवाद। ऐकूयात आपल्यासाठी ही गवळण।

0: हॅलो
1: आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाइश।
0: सर, नमस्कार। लाठीहून बोलतो, पंढरी बाबळे, कंधार तालुका। सर,
1: लाठ खुर्द तसं छोट्या छोट्या डोंगरांनी वेढलेलं गाव आहे,
0: हा सर, हा
1: तर मग या छोट्या डोंगरामुळे तुमच्या इथं उष्णतेचा परिणाम थोडासा कमी वाटत असेल ना?
0: सर, उष्णता भरपूर आहे सर आता सध्या।
1: मग या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करत आहात आपण?
0: काय सर, आता सध्या कूलरचा वापर करावा लागते, बाहेर गेलं तर दस्ती टोपी लिवावं लागते। तो
1: शरीराला ऊन लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे। पंढरी, आपल्या घरामध्ये कोण कोण आहे?
0: सर, माझ्या घरामध्ये माझी पत्नी आहे, मुलं आहेत, मुलीचे लग्न झाले दोन।
1: वा, खूप छान, चांगला परिवार आहे आणि सर्व काम आटोपून आपण निवांत आहात सध्या।
0: हो सर, हो।
1: बर बर, आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: तसे अरुंधतीचं गीत, दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे, हे सर।
1: खूप सुंदर गीत आपण सुचवलं पंढरी, ऐकूयात आपल्यासाठी अरुंधती यांनी गायलेलं हे गीत।

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाइश.
0: हाँ, नांदेड केंद्र आकाशवाणी का।
1: हो, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाइश. कोण बोलताय आपण?
0: यश गारोळी,
1: यश गारोळे. बर, कुठून?
0: नायगाव।
1: बर, यश काय करतावर आपण?
0: काय नाही, मी आता आरटीओ मध्ये जाते। बोला ना।
1: मग आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, काय चालू आहे सध्या मग घरी?
0: काय नाही, आता घरी बसून अभ्यास करतो
1: बर,
0: आणि काही 4-5 वाजता खेळायला जातो कधी।
1: खेळामध्ये कोणता खेळ आवडतो तुम्हाला?
0: कबड्डी
1: मग गावामध्ये कबड्डीची टीम आहे.
0: आहे ना।
1: मग अशा तुमच्या स्पर्धा वगैरे तुम्ही घेता का? या गावची एक टीम, दुसऱ्या गावची एक टीम, अशा स्पर्धा
0: नाही,
1: वगैरे?
0: होत नाही स्पर्धा तेवढी आमच्या गावात।
1: बरं, आपलं शरीर व्यवस्थित राहावं, एक व्यायाम हे व्हावा म्हणून हे तुम्ही खेळ खेळत असता.
0: हा, आम्ही मुलं मुलं एक टीम करून खेळतो।
1: बर बर. यश, मला एक सांगा की आजकाल जास्तीत जास्त मोबाईलवर मुलं गेम खेळत आहेत. मोबाईलवर गेम खेळणं चांगलं का प्रत्यक्षात मैदानात जाऊन खेळ खेळणं चांगलं, काय वाटतं आपल्याला?
0: प्रत्यक्षात मैदानात जाऊन खेळणं गेम चांगलं आहे ना,
1: बर
0: आपल्या शरीराचा व्यायाम होत आहे ना
1: बरोबर.
0: मैदानात जाऊन खेळणं।
1: मोबाईलवर जर खेळलं तर त्याचे काही दुष्परिणामही आपल्याला जाणवतात,
0: जाणवतात ना, डोळ्यावरती उजेड पडून डोळे खराब होतात।
1: बरोबर? आणि अजून काय काय परिणाम होतात असं वाटतं बरं आपल्याला? तुम्ही कधी खेळता का नाही याच्यावर, मोबाईलवर एखादा गेम वगैरे?
0: अजून तेवढे काही माहित नाहीत परिणाम मोबाईलवरचे।
1: बर, पण मोबाईलवर जर आपण खेळलो तर जसे डोळ्यावर आपल्या परिणाम होतो सारखा बघून बघून, आणि सतत गेम खेळल्यामुळं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होतो. आपण वेगळाच विचार करायला लागतो, त्या वेगळ्याच विश्वामध्ये आपण राहतो, आणि आपलं जे कुटुंब आहे, जी वास्तविकता आहे, जिथं आपण राहतो, आपल्या बाजूच्या आजूबाजूचा परिसर आहे, या सगळ्यांचा विसर पडून आपण एका दुर्धर आजारालाही आमंत्रण देतो.
0: हो ना।
1: तर त्यामुळं मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात जाऊन खेळ खेळणं हे अतिशय चांगलं आहे, आपल्या शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही.
0: हो।
1: यश, आज आपल्याला या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: जानवर पिक्चर मधलं
1: जानवर चित्रपटातलं कोणतं गीत?
0: उसको ना देखू तो।
1: ठीक आहे यश, आपण फोन केलात आणि खेळासंबंधी अतिशय छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी जानवर या चित्रपटातलं हे गीत.

0: फोन फरमाइश हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
1: आज या कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि वर्षा खांजोडे यांनी.
0: या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य मिळालं शेख शब्बीर उस्मान नगरकर आणि संजय उंचेगावकर यांचं.
1: कार्यक्रमाचे तंत्रनिर्देशन बाबूराव ढोली यांचं.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अत्राम. फोन फरमाइश हा श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 38वा.

मनुष्याची कला आणि व्यवहार यांच्या जीवघेण्या चक्रात झालेल्या ससे होलपटाची जीवनकथा नटरंग. लेखक आनंद यादव. अभिवाचक संजय पाटील.

नयनाविषयीची गुणाची प्रेमभावना नकळत कमी होत चालली. नयना ही भोवतीनं जमलेल्या माणसात रमून जाई. तिला गुणा वाचून आपलं काही खोळंबलंय असं आता वाटेनासं झालं. नवी आलेली माणसं तिला मालकीनबाई म्हणून बोलवत. गुणासुद्धा आता तिला अहो जाहो न बोलवी. आपल्यामुळंच फड चाललाय अशी मालकीपणाची जाणीव तिला होऊ लागली. त्यामुळं गुणा आणखी अंतर्मुख होत गेला. खेळ झाला की रात्री आणि दिवसाही तो पालाच्या खोपड्यात कुठंतरी आभाळात बघत पडून राहू लागला. फारसा बोलेनासा झाला, गप्पात भाग घेईनासा झाला. खेळाच्या वेळी मात्र त्याच्या बोलण्यानं, चालण्यानं, त्याच्या वाक्याच्या फेकीने आणि विनोदानं लोक जागच्या जागी खेळून राहत, त्याच्या कामाची वाट बघत. त्याच्या अशा गुह्यारी मनाचा कुणाला नीटसा पत्ता लागेना. वाटायचं तो माणूस घाणा होत चाललाय. नयनाही त्याची फारशी फिकीर करीनाशी झाली, तरी त्यानं तिच्याविषयीची आस्था सोडली नाही. आतून हे असं तरी वरून फड चाललेलाच. कधी कधी दादू एकटाच ढोलकी घेऊन वाजवत बसे. तोड्यांची निरनिराळी मांडणी करण्याचा, निरनिराळे ठेके धरण्याचा, निरनिराळे आवाज काढण्याचा प्रयत्न करी. ढोलकीवरच तबल्याचे ठेके धरून वाजवे. गुणाला त्याची गंमत वाटे. तो मग तिथे जाऊन बसे. बसता बसता त्यांच्या गप्पा होऊ लागल्या. दादूचा चेहरा मोहरा मवाल्यासारखा दिसत असला तरी गुणाला तो ढोलकीवाला म्हणून आवडला. पुण्या मुंबईचं पाणी पिऊन आलेला गुणाला वाटलं ह्याच्यासंग दोस्ती करावी आणि पुण्या मुंबईचा अनुभव ऐकावत. ढोलकीवर एखादा नवा तोडा वाजवून झाल्यावर गुणा मान डोलवी, डोळे मोठे करून कौतुक करी. बोलता बोलता दादू बोलला, अरा पुंसाल जलमभर बायकू सारखी ढोलकी वाजवणार. अरे बायकू रे, अरे बायकू गेली बोंबलत. लग्नाच्या ब्या आधीपासून ही ढोलकी गळ्यात पडली. या बायकूच्या ब्या अदुगर 5 साल लगीन झाले आणि दुसऱ्याच वर्षी चान झाला. मुंबईचा फड कोल्हापुरात आलेला होता. ढोलकी घेऊन तथे गेलो. दुपारभर कुपवाड करायला तोड दाखिवलं वाजवून. म्हणला रातचं फडात उभा राहतोस का? उभा राहिलो आणि पहिल्या झोटला टाळ्यांचं बार उडालं बघूना. इकडे कुपवाडकर खुश रे. त्याचाच बायकूला सांगून मुंबईला गेलो. पर तिला ते नाही रुचलं. 2-3 वर्ष कशी बशी राहिली आणि कुणा गट्ट सोड्याचा हात धरून पळाली की गेलीस तर जा बोंबलत. मला नाही ढोलकी सोडायची. अरे कला उपर कला हे ढोलकीची कला. पाखराजी फडफड सुधी का आपण ढोलकीतनं काढून दावतोय. बेस्ट बेस्ट गुणाचा खेळातला शब्द. तो उत्तेजित झाला. हे बाया म्हणजे संसाराच्या शेंबडात बरबडलेल्या माशा. त्यासनी काय कळतंय रे त्यातलं? होय बाई ती बाईच रे. माणूस मुठीत घावला की जीव खाई. ह्या बरोबर बरोबर बरोबर 100 नंबरीत सत्य बोललाच बघ. म्हटलं गेली बरं झालं. ह्या आता ढोलकी आणि मी तमाशा नाही मिळाला तर ढोलकी वाजवत हिंडीन. हा पर पोटापुरतो मिळवेन. अरे आर्टिस्टला गुन्हा काय करायचं रे? योची काठी मोड किती बी शिकारला तरी न तुटणारा. हा दोघं बी ख्वाक ख्वाक करून हसले. बेस्ट बेस्ट लाखातली गोष्ट बोललास बघ. गुणाला आता दादू जवळचा वाटू लागला. ज्या गावात तमाशाचा फड पडे त्या गावात तो आणि गुणात फिरून येऊ लागले. आपण लिहिलेले वगाचे भाग लावण्या गुणा त्याला वाचून दाखवू लागला. नव्या वगातील बारीक सारीक कल्पना

कल्पना सांगू लागला. हॉटेलात जाऊन दोघे खाऊन येऊ लागले. कधी गावच्या मांगवाड्यात जाऊन हातभट्टीची मिळाली तर पिऊ लागले. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. ढोलकीच्या गमती जमती अनेक बारकाव्यांसह तो गुणाला ऐकू लागला. खेळात त्याच्या बोलण्या चालण्याला, हात हलवण्याला, मानेला हिसका देताना गमती जमतीचे ठेके देऊ लागला. गुणाची आणि त्याची दोस्ती चांगली जमली. त्याच्याबरोबर धुंदीत राहू लागला. शेणगावला फड पडलेला. थंडी मी म्हणत्याली. तमाशाला गर्दी नव्हतीच. देवाचा उत्सव असूनही माणसं तमाशा बघायला उत्सुक नव्हती. जे त्या आपापल्या घरात उभीला जाऊन पडल्याल. लवकरच वग आटोपत घेऊन सगळेजण जाड कापडाच्या पालात निवाऱ्याला आले. तीन पालं, बायकांचं एक, एक सामान सुमानाचं आणि एक स्वयंपाकाचं. आणखी एक बारकं पाल होतं. त्यात गुना, पांडवा, किसना, नाना हे पडले होते. कुणी कुठं निवाऱ्याला पडावं अशी वाटणी नसली तरी नकळत चार पाच जणांचा ताफा होई. एका पालात पत्त्याचा डाव मांडला. गडबड असेल तर कंटाळलेला दुसऱ्या पालात जाऊन पडे. गप्पा मारता मारता दादू गुणाजवळ आडवा झाला. गुणा झोप लागत नाही म्हणताना 20-25 मिनिटं वाचत पडे. तसा तो आपल्या पालात एका खोपड्याला पडून दिव्याच्या उजेडात वाचत पडला होता. दादू आल्यावर त्यानं वाचन बंद केलं आणि गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता दोघेही गाढ झोपले. सगळं सामसूम झालं. पालं अंधारात गेली. एकेकाचा घुर्र घुर्र आवाज येऊ लागला. थंडी बाहेर पिसाळली होती. जो तो एकमेकाच्या उभीला शिरत होता. गुणा गाढ झोपलेला. दादू शेजारी कशानं तरी जागा झालेला. उताना पडलेला. झोप लागेना झाली होती. दादू हळूच गुणा शेजारी सरकला. सावकाश त्याच्या अंगावर त्यानं झोपेत टाकल्यागत उजवा हात टाकला. गुणा गप्पच एका अंगावर झोपलेला. हात टाकून क्षणभरानं दादू तसाच पुढं सरकला. नकळत गुणाला जाग आली. प्रसंगाची दिशा ओळखून गुणा चटकन फिरला आणि उताना होऊन उठून बसला. दबक्या पण रोखलेल्या आवाजात त्यानं दादूला हाक मारली. दादवा, हे दादू, दादू. तीनदा झालं तरी एकदाही ओ नाही. त्यानं त्याला गदा गदा हलवलं आणि मग जाग आल्यागत करून दादू म्हणला, काय काय रे गुणवा. सरळ निज किर. प्रसंग ओळखून दादू सरळ निजला. त्यानं गुणाकडे पाठ केली. मुकाट पडला. गुणा त्याच्या पाठीकडे तोंड करून पडला. रातभर त्याला झोप लागली नाही. अधनमधनं मोठे सुस्कारे टाकत तो पडून राहिला. सकाळी सकाळी उठल्या उठल्या दादू जास्तच प्रेमात आलगत करू लागला. गुणा, आज पहिल्या धाराची खाऊन यायचे. हा का? त्याच्याकडे रोखून बघत तो म्हणला, यायचं म्हणजे याच. अरे कडाक्याची थंडी आहे काय, आज मनाला बी जरा बरं वाटत नाही रे. चल तर. त्यानं मनाशी काहीतरी निर्णय घेतला. दादू बरोबर चालला. चहा पिऊन दोघेही गेले. सकाळचे 9 वाजून गेले होते. परत येताना गुणानं दादूला मुद्दाम आपला सगळा इतिहास सांगितला. आपण तमाशाचा फड कसा काढला, त्याच्या अगोदर नोकऱ्या कशा केल्या, 4 वर्ष कुस्त्या कशा खेळल्या, आपलं स्वप्न कसं विरलं, आपल्याला बायको 4 मुलं कशी आहेत, नाईलाजानं आपल्याला नाचा कसं व्हावं लागलं सगळं सांगून टाकलं. आपण एक पुरुष आहोत आणि हे सगळं वरचं सोंग आहे. कला म्हणून हे रूप आपण घेतलंय हेही त्याची समजूत नीट व्हावी म्हणून सांगून टाकलं. ऐकताना दादू आतल्या आत खजील होऊन गेला. त्यानं ते दाखवलं नाही. नाही, मला वाटलं तो त्यातलाच असशील, दादू बोलला. गुणाच्या मनाच्या चिंध्या झाल्या. दिवसभर जीवाचे तुकडे होऊन पडत होते. हरसायताना काय म्हणून तरी माझ्याकडं अशा नजरेनं बघतोस रे. मला तरणीबांड बायको आहे, तिच्या पोटाला आता पतुर मी असा पोर घातल्यात

0: आणि तुला हे का कळू नये? अरे देवा, तुला हे का खरं वाटू नये?
1: मृगाचे दोन पाऊस पडून गेले होते. गुणा दोन चार दिवसांनी येणार असल्याचं पत्र आलं होतं. राजाची शाळा नुकती सुरू झाली होती. तो 6वीतनं 7वीत गेल्याचा आनंद सगळ्या घराला झालेला, त्यामुळं तो विशेष खुशीत होता. सगळं घरच गुणाची वाट पाहत होतं. वर्षभर तो आधेमध्ये आलाच नाही म्हणून सर्वांना जास्त उत्सुकता लागलेली. रविवारचा दिवस, पोरांच्या शाळेला सुट्टी. सकाळपासून ती घरात नवी पुस्तकं बघत एखादं वाचत बसली होती. जेवण झाली आणि दारकी गैबीच्या हौदाला पाण्याची खेप आणायला चालली. दोन्ही तांब्याच्या घागरी, एक काकत आणि एक डुईवर. सगळ्यांच्या गाडग्या मडग्यातल्या संसारात या घागरी उठून दिसणाऱ्या. घरात बसून तिच्या अंगावर आता कांती आलेली. त्यात खळणं आणि धडसं चोळील उघडं. चार जणीत ती वेगळी दिसू लागली होती. जेवण करून यसा आपल्या शेजारणीच्या डुईतले उवा मारत बसली होती. दारकी पाण्याला चाललेली बघून तिनं तिच्या नाकात दुऱ्या घातल्या. पुढ्यात झिंज्या सोडून बसलेल्या सावित्रीला ती दारकीला ऐकू जाईल अशा सुरात म्हणली, चालली बघ ग, चालली सगळ्या गावातनं मिरवत. 56 जणांनी सांगून आता येईल का नवरा येणार हाय, आता येऊ नका सगारला म्हणून. यसाचं बोलणं ऐकून तिच्या कानात शिस ओतल्यागत झालं.
2: आनंद यादव लिखित नटरंग या कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. अभिवाचक होते संजय पाटील.
3: आताच आपण आनंद यादव लिखित नटरंग या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 38 ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आता ऐकूयात पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड यांच्याकडून प्राप्त मयत अनोळखी व्यक्तीची ओळख होण्याबाबत प्राप्त निवेदन. सदरील मयत व्यक्ती ही BNC कॉलनी चैतन्यनगर नांदेड येथे आढळून आली आहे. सदरील मयत व्यक्तीचे वर्णन याप्रमाणे. वय 28 वर्षे असून उंची 5 फूट 6 इंच, रंग गोरा, चेहरा गोल आहे. अंगामध्ये हिरव्या रंगाचा फुलभायाचा टी शर्ट आणि फिक्कट पांढऱ्या रंगाचा जीन्स पॅन्ट परिधान केला आहे. तरी सदर अनोळखी मयत व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक याप्रमाणे 830-802-61-00. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 830-802-61-00. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: शाहीर हिरामण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार शिलकार. ह्या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार शिलकार.

FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारची 11:59 झाली आहेत. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळे काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत.

पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो. काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात. तिथं असणारे खड्डे, दगड, काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्या सोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
1: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मम्मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं वागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं, मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले, कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत हानपुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं. मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मग तू काय म्हणत होतीस? आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं. आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
0: तीच आठवण
1: आईची काय
0: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
1: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
0: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाळा कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
1: त्यांच्या आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेला आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे, बायाजी आणि अण्णांना.
0: आत्ता तुम्ही एवढंच जे समाज कार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
1: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये. त्यामुळं हा तिथला संस्कार, म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात तर आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं, हे देणं त्यांचं आहे.
0: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
1: होत गेला.
0: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
1: हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच.
0: बरं बरं.

0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजला वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत, त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःच वर्कशॉप सुरू करायचं होत, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी, आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागलं होतं, आणि यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं, आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं, आणि 500 रुपये कसे भरायचे. मग मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं, तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली, अगं मालू तू अस्वस्थ काय असायची, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, आणि आमचं इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायचे काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली, आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला, आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचा ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती, पण आता जायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉप मध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केलं, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगर मध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूर दूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोने यायचं, आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे, आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजून अंगावर घेतीय पत्राखाली, तोपर्यंत दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, हे सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं, आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत पाठचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय, आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दालू प्याला दातो पल का, मी बायकोला बदवणार काय, झिपल्या धलून बलवणार काय. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असत, खूप होती पोरं, तर एवढी मुलं असावी. ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिली पासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगर मध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं,
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते आफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना?
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपच्या बुंदीतच असायची मंदा, म्हणजे तिच्या काळी जी भोपळ्यात ती कधी

0: दिसायचीच नाही, ते आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेले असायचे सतत. आणि मी जे लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्या पुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढे ती मंदा, फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो, प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषध उपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटस झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं, माझ्या कमरेला एक मोठा मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुरतं. मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं, पुन्हा उठून बसायचं, हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या त्या त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला, तर तिथे एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होत, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, उंबरा होता त्या उंबऱ्यावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही, एकदा एसटी स्टँड वर तो मला भेटला, तो पण मोठा झाला होता. मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँड वर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचं कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं, त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांच्या संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचायला सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची, एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचेच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसेच्या, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे, तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होतात. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्त आलेलं होतं, सगळं ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीडकडे घेऊन जाऊया म्हणून मी ठेवून घेतला अर्थात.

0: त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्रं, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशीलनगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परिसर आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू हळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पिलं पाहिजे ना त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं मी.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला
0: रेखा म्हणून एक होती माझ्याकडे, 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा त्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढे पुढे रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वाजते, एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काय वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढे पुढे की ह्यांच्यावर आपण सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिने काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलंय जातीये. मी तिच्याकडे जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर, तिने स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्यांनी सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलीत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता पुढे.
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळ दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या आल्या, नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघीजणी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचा काय त्या मुलींचं.
1: मग अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मग निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पण होतो बुशर पण होतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत आणि मग मी जे शिवण

0: शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मम्मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड, त्यावर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी. ओळखलं ना, एकदम लक्षात आलं. आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते.

आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडू सुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्ग शिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसरतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं, त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धा

0: सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात अमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं, वडिलांची अगतिकताही त्याला कळली, आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे, रात्रीचे साधारण 2 वाजलेत.
2: हो,
1: बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी

0: देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
0: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे दोन आघात होते.
1: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
0: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
1: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
0: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
1: श्रोते हो, 60 आणि 70 भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
0: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
1: हो
0: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
1: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
0: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
1: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईकमध्ये बोलून काय करू शकतो.
0: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
1: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
0: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
1: हो ना,
0: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
1: हो,
0: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
1: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
0: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
1: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
0: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
1: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बर का, संयमित सत्याचा मार्ग,
0: विश्वासार्हता.
1: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
0: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळतो.
1: बरोबर,
0: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
1: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
0: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
1: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय. तर मग
0: विचार करा,
1: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
0: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
1: हो ना,
0: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बरं,
0: 1965 पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी

0: एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
0: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
1: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
0: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
1: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
0: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट नाही का?
1: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
0: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
1: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर

0: लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बोळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आलावर काटा.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रति कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो,
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे,
0: हो, हो, हो.
1: ओ भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं होतं.
1: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना,
1: यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली आणि बनत आहे.
0: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो,
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: हो ना, बरोबर, अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
0: हो,
1: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाली.
0: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा.
0: हा,
1: समजा,
0: हो,
1: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं. कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले.
0: हो,
1: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले.
0: हो ना,
1: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
0: बरोबर.
1: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
0: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
1: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
0: हो,
1: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
0: हो, हो,
1: तो कधी

0: अदृश्य होऊ शकत नाही याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी, मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोडे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फारच शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अमळून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ घेतला क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीच माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला. तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले त्यावेळेला. त्याच्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली सवयी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार
3: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
4: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर दुपारी ठीक 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये

पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रति लिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे.

0: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 2.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या दोन प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर दोन प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच चारही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
2: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा एकूण 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि

0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये दुसरं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: और उषा मंगेशकर के और ही फिल्म है कंगन. हमने शब्द दिया था लिख पढ़, वही है ये गीत.

पीवे खूब किसी का, ना कोई रोके सांस

मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी क्रिटिकल मिनरल्स ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं

कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे.
जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजे सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्गमध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो. सुरुवातीचा फेज मला कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे प्रोबेशन मध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मिटिंग बघायला लागलो मी. त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मिटिंग असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मिटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली. 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथं मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापनेत जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असेल, तिथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्या

0: कडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीम मध्ये मी भरपूर काम केलं, कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथले वेगवेगळ्या सेवा सोसायटीचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीचे जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्यचे म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं काम, कामकाज समजून घेऊन त्यांची समजून घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक. म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणेन मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लो मध्ये राहू शकतो अभ्यास करू शकतो, ठीक आहे, म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंटची ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ती काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावरती ती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 पर्यंत तिथं अभ्यास करणे, 10-10:30 पर्यंत ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. म्हणजे हे ही जर्नी माझी चालूच होती, जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे परत येणे परत संध्याकाळचं रुटीन परत जाणे, म्हणजे हे सायकल चालवतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढेच गेली, मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024, तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला, त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं थोडं थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, की 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ती सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी. ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो, की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा.

0: त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे, आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग ते आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याचनंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या काळात मला मदत केला, त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही, पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात मोठा रोल ह्या संस्थेचा हाच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची व्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री स्टेनिंग कोल्हापूरची, पण तिथं काय फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडस कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेयर स्टेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करेल, मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्री स्टेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्री स्टेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्री स्टेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्री स्टेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला, आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची, महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाची मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कसे आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये, त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते नव्हता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला, मग 20 कंबाईंडचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो.

0: मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
1: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं एक दोन वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडेसे सेव्हिंग होतील, आपली चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित हिथंच गुरपटून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर असा एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही, की लहानपणापासून असेल एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल, असं तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो. असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचे एफर्ट्स असतील, ती इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जे काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28वा आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंड कडे असेल किंवा आपले फॅमिली हेच असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
0: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
1: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडीशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडस होल्ड ओवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
0: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
1: हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता, की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा हिची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉनस्टॉप 3-3, 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून.

0: दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढे जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढे गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करतायत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझी माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळात सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे, इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण आहे मला. हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे, माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्या ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळे ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे मला एवढं सांगायचं.

0: श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्या मधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं, आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं, हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापूसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपल्या सर्वांचा निरोप घेते.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: फिर्यादार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20-30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केलं

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यात

शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी

0: शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याचप्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा ही नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जसे सुधारणा केलेले आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या रूल्समध्ये बदल केलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे

0: असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची स्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये स्थापनेमध्ये जे हायरार्की आहे, तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत, तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2, म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद, म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे, तर ही जन्म मृत्यू आणि उपजस मृत्यू यांची जेव्हा ही घटना जितनी घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक ही जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे, जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 ह्या दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे, म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची, तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना, त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी

0: जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत, तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत, तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक एक आहे. तर या नमुना क्रमांक एक मध्ये दोन बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव, हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक एक मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे, तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.
2: FM 101.1 MHz आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. आता सायंकाळचे 7:30 झालेत.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 2 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 23 मे 2026. मंडळी, आता ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजार भाव. शेतमालाचे नाव: गहू कमाल भाव 2,570 रुपये, किमान भाव 2,220 रुपये, सरासरी भाव 2,395 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी हायब्रिड कमाल भाव 2,800 रुपये, किमान भाव 2,145 रुपये, सरासरी भाव 2,470 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी पिवळी कमाल भाव, किमान भाव आणि सरासरी भाव 4,800 रुपये प्रति क्विंटल. मूग कमाल भाव, किमान भाव आणि सरासरी भाव 6,500 रुपये प्रति क्विंटल. चना कमाल भाव 5,690 रुपये, किमान भाव 5,650 रुपये, सरासरी भाव 5,670 रुपये प्रति क्विंटल. तूर कमाल भाव 7,200 रुपये, किमान भाव 7,000 रुपये, सरासरी भाव 7,100 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन कमाल भाव 7,190 रुपये, किमान भाव 5,300 रुपये आणि सरासरी भाव 6,245 रुपये प्रति क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून आलेले आजचे बाजारभाव ऐकले आहेत. किसानवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत.

0: मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमातून ऐकूयात सोलार कुंपण। याविषयी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी दिलेली माहिती।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण या विषयावर चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांना आज एक मोठी समस्या भेडसावत आहे, ती म्हणजे हरिण, नीलगाय, रानडुकरे, माकडे आणि इतर वन्य प्राणी शेतात शिरून पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत। मेहनतीने लावलेले पीक एका रात्रीत उद्ध्वस्त होत असते, याचा शेतकऱ्याच्या आर्थिक आणि मानसिक दोन्ही गोष्टीवर मोठा परिणाम होत चाललेला आहे। परंतु आज मी आपल्यासाठी एक प्रभावी आणि शाश्वत उपाय चर्चा करणार आहे, त्याला सोलर पॉवर्ड इलेक्ट्रिक फेन्सिंग असं सुद्धा म्हणतात। सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण किंवा आपल्याकडच्या भाषेमध्ये त्याला झटका मशीन असं सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे, कारण त्यामध्ये विजेचा शॉक म्हणजे झटका लागतो, म्हणून त्याला झटका मशीन असं सुद्धा मार्केटमध्ये म्हणतात। सर्वप्रथम आपण ही जी समस्या आहे वन्य प्राण्यांची, त्याची तीव्रता समजून घेऊया। आता हरिण आणि नीलगाय हे शेंगा, भाजीपाला आणि अन्नधान्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात। रानडुकरं पिकांची मुळं खणून काढतात, भात, गहू आणि भाजीपाल्याच्या पिकाचे नुकसान ते करतात। माकडं जे आहेत ते फळबागा, भाजीपाला आणि धान्य पिकांना हानी पोहोचवतात। काही ठिकाणी वन्य हत्ती काही राज्यांमध्ये आहेत, ते संपूर्ण पीकसुद्धा नष्ट करून टाकतात, मात्र आपल्या भागामध्ये याचा उपद्रव नाही। आता शेतकऱ्यावर याचा काय परिणाम होतो याचा जर विचार केला तर पीक उत्पादनामध्ये 25-50% पर्यंत घट येते। आर्थिक

नुकसान दरवर्षी हजारो रुपयांचं होते आणि शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करून पहारा देण्याचा ताणसुद्धा निर्माण होतो आणि एकंदरच शेतकऱ्याच्या कौटुंबिक जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि पारंपरिक पद्धती आता अप्रभावी होत चाललेल्या आहेत. पारंपरिक पद्धती कुठल्या होत्या तर कुत्र्यांचा वापर करत होतो आपण. कुत्रासोबत असला तर वन्य प्राणी तिथे येत नव्हते. हा मात्र अल्पकालीन उपाय आहे. ढोल वाजवणे हा एक उपाय होता. मात्र ढोल वाजवून सुद्धा आता त्या प्राण्यांना सवय पडत चालली आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम कमी होत चाललेला आहे. काटेरी झाडांचं कुंपण करणं हे सुद्धा एक जुना उपाय आहे. मात्र काटेरी कुंपण करायला वेळ लागतो आणि थोडं खर्चिक पण होत चाललेलं आहे. आणि रात्रभर पहारा देणं हे पूर्वी लोकांना शक्य होतं. आता मात्र शारीरिक आणि मानसिक ताण त्याच्यामुळे निर्माण होतो. त्याच्यामुळे दिवसेंदिवस आता रात्री पहारा देणं शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी शक्य होत नाही आहे. तर मग या सर्वावर एक रामबाण उपाय जो सध्या प्रचलित होत चाललेला आहे तो आहे विद्युत कुंपणाचा. आणि विद्युत असताना सुद्धा सौर ऊर्जेवर विद्युत निर्माण करून कुंपणासाठी त्या विद्युतचा वापर करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. ही एक सुरक्षा व्यवस्था आहे जी तारांमधून नियंत्रित विद्युत प्रवाह सोडते. जेव्हा कोणताही प्राणी या तारांना स्पर्श करतो तेव्हा त्याला हलका विद्युत धक्का बसतो. हा धक्का प्राण्याला इजा करत नाही परंतु त्याला दूर ठेवण्यासाठी तो पुरेसा असतो. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या यंत्रामध्ये सोलर पॅनलद्वारे सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती केली जाते. ही वीज बॅटरीमध्ये साठवून ठेवल्या जाते आणि रात्रीच्या वेळेस त्या बॅटरीतून ती ऊर्जा घेण्यात येते. एकंदर विजेचं बिल मात्र शून्य येतं कारण हे सौर ऊर्जेचा वापर केलेला असतो आणि दूरवरच्या शेतात सुद्धा हे कुंपण वापरता येऊ शकतं. आता याची कार्यपद्धती कशी आहे ते आपण बघू. सौर पॅनल सूर्यप्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. ही ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते. एनर्जायझर युनिट बॅटरीमधील कमी व्होल्टेजचे वीज उच्च व्होल्टेज वीजमध्ये रूपांतर करतात. परंतु कमी अँपियरच्या स्पंदनामध्ये ते रूपांतरित होतं. हे स्पंदन प्रत्येक सेकंदाला एक वेळा या तारांमध्ये सोडल्या जातो. जेव्हा प्राणी तारेला स्पर्श करतो तेव्हा विद्युत प्रवाह प्राण्याच्या शरीरातून जमिनीत जातो. त्यामुळे हलका धक्का बसतो जो त्या प्राण्याला दूर पळवून लावतो परंतु त्याच्या जीवाला कुठली हानी करत नाही. या सौर आधारित विद्युत कुंपणाचे जे घटक आहेत ते आपण आता बघूया. सगळ्यात मुख्य घटक जो आहे त्याला सोलर पॅनल असं म्हणतात. हे सोलर पॅनल 20 ते 50 वॅट क्षमतेचं असतं आणि दररोज 4 ते 6 तास चार्जिंगसाठी पुरेसं असतं. याचं आयुष्य जवळजवळ 25 वर्षापर्यंत हे टिकू शकतं. दुसरा घटक आहे बॅटरी. ही बॅटरी 12 व्होल्टची आणि 7 ते 12 एम्पियर आवर या क्षमतेची वापरल्या जाते. या बॅटरीद्वारे 3 ते 5 दिवसाचा बॅकअप विद्युत कुंपणासाठी मिळू शकतो आणि त्यामुळे रात्रीचे संरक्षण सुनिश्चित केले जाऊ शकते. एनर्जायझर युनिट जे आहे त्यामध्ये 5000 ते 10000 व्होल्ट उत्पन्न करण्याची क्षमता असते आणि 0.5 ते 3 जूल ऊर्जा प्रतिस्पंदन या एनर्जायझर युनिटमुळे निर्माण होते. सुरक्षित असते कारण कमी एम्पियरवर हे चालते. या संपूर्ण कुंपण व्यवस्थेसाठी जो तार लागतो तो तार GI वायर किंवा पॉलीवायरचा वापर करतात ज्यामध्ये उच्च तन्यता शक्ती असते. म्हणजे ताणला जाईल अशा पद्धतीचा तार असतो आणि गंजरोधक असा तार याच्यामध्ये वापरला जातो. आता हे संपूर्ण कुंपण शेताभोवती तयार करायचं असेल तर त्यासाठी लाकडी खांब किंवा GI पाईपचे खांब वापरले जातात आणि या खांबावर प्लॅस्टिकचे इन्सुलेटर वापरले जातात आणि या प्रत्येक खांबामध्ये योग्य अंतर राखणं हे सुद्धा महत्वाचं असतं. यानंतरचा घटक आहे अर्थिंग सिस्टीम. विद्युत प्रवाह जो आहे तो अर्थिंग करणं त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण त्यामुळे मानवाची सुरक्षितता ही निश्चित केली जाते. अर्थिंग करण्यासाठी एक GI चा रॉड म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न किंवा लोखंडी रॉड हा जमिनीमध्ये खोलवर गाडला जातो. ज्या ठिकाणी ओलसर जमीन निश्चित केल्या जाते त्या ठिकाणी नियमितपणे ओलसरपणा मेंटेन करणं हे गरजेचं असते अर्थिंगच्या ठिकाणी. ज्याप्रमाणे आपल्या घरासाठी आपण अर्थिंग करतो त्याच प्रकारे हे अर्थिंग आपल्याला तिथं निर्माण करावं लागतं. आता हे कुंपण स्थापन करण्यासाठी जी योजना आहे ती कशी आहे ते आपण आता बघूया. शेताच्या सीमेवर 3-4 मीटर अंतरावर या कुंपणासाठीचे खांब आपल्याला लावायचे असतात. प्रत्येक खांबावर इन्सुलेटर बसवायचा असतो आणि या इन्सुलेटरच्या वरून तारा ज्या आहेत त्या ताणून लावावं लागतात. जमिनीपासून तर 3 ते 4 फूट उंचीपर्यंत तारा लावायच्या असतात आणि आपल्या आवश्यकतेनुसार या तारांच्या 2 किंवा 4 ओळी तिथे आपण लावू शकतो. एनर्जायझर युनिट आणि बॅटरी हे दोन्ही सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे. सोलर पॅनेलची दिशा जी आहे ती दक्षिणेकडे तोंड करून ठेवायची असते
आणि

योग्य प्रकारे अर्थिंग करायचे असते. ही प्रक्रिया व्यवस्थितपणे केल्यानंतर आपलं विद्युत कुंपण काम करण्यासाठी तयार झालं आहे असं आपण समजू शकतो. या विद्युत कुंपणाचे फायदे कुठले आहेत? तर आर्थिक फायदे, यासाठी खर्च एकदाच लागतो परंतु दीर्घकालीन लाभ यापासून मिळू शकतात. विजेचे बिल शून्य येते, हा एक आर्थिक फायदा आहे. पिकाचे संरक्षण होते, म्हणजेच अधिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. काही योजनांमध्ये यासाठी अनुदानसुद्धा उपलब्ध आहे, त्यासाठी कृषी विभागाशी आपण संपर्क करू शकता. आणि एकंदर 3 ते 4 वर्षांमध्ये या कुंपणावर केलेला खर्च हा परत मिळू शकतो. हे झाले याचे आर्थिक फायदे. आता पर्यावरण दृष्टिकोनातून याचे कुठे फायदे आहेत ते आपण आता बघूया. हे सौर ऊर्जेवर आधारित विद्युत कुंपण असल्यामुळे पर्यावरणासाठी मैत्रीपूर्ण आहे. प्राण्यांना हानी पोचत नाही, कार्बन उत्सर्जन होत नाही, शाश्वत ऊर्जेचा वापर यामध्ये केला जातो आणि कुठल्याही रासायनिक किंवा विषारी पदार्थाचा वापर यामध्ये केला जात नाही, त्यामुळे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे. व्यावहारिक फायदे याचे जे आहेत त्यामध्ये आपल्याला 24 तास संरक्षण मिळतं, कमी देखभाल करावी लागते, घरापासून दूरच्या शेतातही हे तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतं, रात्रभर जागरणाची गरज नाही आणि एकूणच यामुळे शेतकऱ्याला मानसिक शांतता मिळू शकते. हे याचे व्यावहारिक फायदे आहेत. आता हे कुंपण किती प्रभावी आहे याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 90 ते 95% ठिकाणी यशस्वी संरक्षण या कुंपणाच्या माध्यमातून झालेलं आहे. सर्व प्रकारच्या वन्य प्राण्यांसाठी हे तितकंच प्रभावी आहे. हा दीर्घकालीन उपाय आहे. प्राणी याच्यापासून शिकतात आणि या कुंपणापासून दूर राहतात, हा सुद्धा याचा चांगला लाभ आहे. याचे सामाजिक फायदे जर विचार करतो म्हटलं तर शेतकऱ्याच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा होते, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं, समुदाय स्तरावर सुद्धा याचा वापर शक्य आहे, म्हणजे अनेक शेतकरी एकत्र येऊन सुद्धा हे करू शकतात, त्यामुळे शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ घेणं शक्य आहे. आता आपण हे कुंपण निर्माण करण्यासाठी अंदाजे किती खर्च येतो याचा सुद्धा विचार करूया. साधारण 1 एकर शेतासाठी आपण विचार केला तर सोलर पॅनल 20 वॅटचे लावण्यासाठी साधारण 2 ते 3 हजार रुपये लागतात. बॅटरी जी आहे ती 12 व्होल्टची आणि 7 एम्पियरची जर आपण लावली तर 1500 रुपयापासून तर 2000 रुपयाच्या दरम्यानची बॅटरी याच्यामध्ये वापरता येते. एनर्जायझर युनिट जे आहे ते आपल्याला 3 ते 5 हजार रुपयामध्ये मिळते. आणि याला लागणारे खांब आणि तारा आणि इन्सुलेटर याचा जर 1 एकरासाठी विचार केला तर साधारण 3 ते 5 हजार रुपयामध्ये हे होऊ शकतं. अर्थिंगसाठी लागणारी जी सामग्री आहे ती 500 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत होईल, म्हणजे एकंदर 10 ते 16 हजार रुपयापर्यंत आपल्याला 1 एकराच्या कुंपणासाठी खर्च येऊ शकतो. आता सरकारी योजनांच्या संदर्भात आपण कृषी विभागाशी संपर्क केला तर काही योजनांमध्ये 50 ते 70% अनुदानाच्या योजना सुद्धा आहेत. काही ठिकाणी बँकेच्या कर्जाच्या स्वरूपात त्या योजना लिंक्ड आहेत. आदिवासी भागामध्ये अधिक अनुदान आहे, मात्र प्रत्येक ठिकाणी याच्या संदर्भात वेगवेगळे धारणा असल्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्याशी आपण संपर्क केला तर विविध योजनांची माहिती आपल्याला घेता येईल. आता सोलर जे विद्युत कुंपण आहे याची देखभाल आणि सावधगिरी कशी करतात त्या संदर्भात आपण चर्चा करूया. याच्यामध्ये नियमित देखभाल करण्यासाठी जे घटक आहेत त्याच्यामध्ये सोलर पॅनल हा महत्वाचा घटक आहे. सोलर पॅनल हा नियमितपणे आपल्याला स्वच्छ करावा लागतो, कारण सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करताना जर त्यावर धूळ साठलेली असेल तर विद्युत निर्मिती त्याच्यामध्ये अटकाव निर्माण होतो आणि ते पाहिजे तशी विद्युत निर्माण होत नाही. त्यामुळे सोलर पॅनलला स्वच्छ ठेवणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यानंतर दर 3 महिन्याला बॅटरीमधील पाणी आणि ॲसिड याचं प्रमाण आपल्याला तपासावं लागतं. त्यानंतर तारांची ताणलेली स्थिती जी आहे ती सुद्धा आपल्याला नियमितपणे तपासणं गरजेचं आहे. कुठल्या झाडाचे पानं किंवा वनस्पती त्या तारांना स्पर्श करत नाही याची आपल्याला खात्री करून घ्यावी लागते. एनर्जायझर युनिट जे आहे ते योग्य कार्य करते की नाही ते सुद्धा मध्ये मध्ये तपासणं गरजेचं आहे. आणि अर्थिंग जे आहे ते सुद्धा तिथे नियमितपणे थोडा ओलावा मेंटेन करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपण नियमित देखभालीमध्ये सामील करतो. त्यानंतर सुरक्षेसाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. ज्या ठिकाणी सोलर आधारित विद्युत कुंपण किंवा झटका मशीन आपण लावतो त्या ठिकाणी चेतावणीचा बोर्ड लावणं गरजेचं आहे, कारण कोणी मनुष्य तिथं आला तर त्याला ते कळलं पाहिजे की इथे विद्युत कुंपण आहे आणि आपण त्यापासून दूर राहिलो पाहिजे. म्हणून चेतावणी दर्शक बोर्ड लावणं गरजेचं आहे. आपल्या घरच्या आणि परिसरातल्या मुलांना या कुंपणाविषयी शिक्षण देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. गेटची व्यवस्था आपण ठेवली पाहिजे की एका ठिकाणावरूनच आपण शेतात एंट्री केली पाहिजे, त्यासाठी एक गेट निश्चित केलं पाहिजे. शिवाय या सर्व बाबी तांत्रिक असल्यामुळे आणि विद्युतचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन घेऊनच हे केलं पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीकडून किंवा प्रशिक्षित एजन्सीकडूनच

0: हे विद्युत कुंपण आपण स्थापन करून घेतलं पाहिजे. आता या विद्युत कुंपणामध्ये काही समस्या सुद्धा येत असतात. या समस्या आहेत, एखाद वेळेस जर ते कुंपण व्यवस्थित कार्य करत नसेल तर बॅटरी चार्ज आपल्याला तपासणं गरजेचं असतं. त्यानंतर तारावर काही वनस्पती आल्या असेल तर ते वनस्पतीच्या माध्यमातून अर्थिंग होऊन जातं आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे तारावरील वनस्पती कुठे असतील, वेल चढलेले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे असतात. ओलसर हवामान असेल त्यावेळेस अर्थिंग आपलं तपासलं पाहिजे आणि काही भागांचं नुकसान झालेलं असेल तर ते भाग बदलून आपलं कुंपण परत अद्ययावत करणं गरजेचं असतं. अनेक शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरलेलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचा व्यापक वापर वाढत चाललेला आहे. ज्या ठिकाणी याचा वापर झाला आहे त्याच्यामध्ये हरिण आणि नीलगाय म्हणजे रोही यांची समस्या 95% कमी झालेली आहे. शेतकऱ्याचा मानसिक ताण कमी झाला आहे. पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान सुद्धा थांबलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीच्या परिसरात सुद्धा 2-4 ठिकाणी आम्ही हे युनिट बसवलेले आहेत आणि आमचा अनुभव सुद्धा या संदर्भातला अतिशय चांगला आहे. ज्या शेतकऱ्यांना या कुंपणाविषयी माहिती पाहिजे असेल त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात जर संपर्क केला तर तिथे त्यांना ते प्रत्यक्ष पाहता येईल. आणि आमच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी हे कुंपण लावलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सुद्धा आपल्याला ते बघता येईल. एकूणच विद्युत कुंपण हे केवळ तुमच्या पिकाचे संरक्षण करत नाही तर तुमचे आर्थिक नुकसान टाळते, तुमचे मानसिक ताण कमी करते आणि पर्यावरणाचीही काळजी घेते. हे तंत्रज्ञान सुलभ, परवडणारे आणि प्रभावी आहे. सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन हे तंत्रज्ञान तुम्ही नक्कीच स्वीकारू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाचं कार्यालय, कृषी महाविद्यालय यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता. तुमच्या शेतीचं संरक्षण करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा.
1: आताच आपण सोलार कुंपण याविषयी डॉक्टर पी पी शेळके, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर यांनी दिलेली माहिती ऐकली आहे.

आणि मंडळी, या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

FM बँड 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11 वाजून 10 मिनिटापर्यंत.

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालू रीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्त पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की

0: टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं। क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री

केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

Mother, he's a girl.